अथोण पुरुषा दमरा आसगा आस उसगा हरका बागरा नाचे पिंदी मह सागरा रहाऊ नाचंती गोपी जन्ना नैया ते बेरा कन्ना तरक नाचा भ्रमिया चा केशवा बचौनी अये मैये एक आन जियो पिंदी उपकले संसारा भ्रम भ्रम आए तुम चे द्वारा तू कौन रे मैं जी नामा हौ जी आला ते निवारना जम कारना।